0: ವಿವಿಧ ಭಾರತಿ ಬೆಂಗಳೂರು 102.9 ಎಫ್ಎಂ.
1: गीत को लिखा है रविंद्र रावल ने और धुन बनाई है राम लक्ष्मण ने.